मनमुख मूड़ माया चितवास गुरमुख ज्ञान तुर कर्म लिखे आस मन चंचल तावत फुन तावै साचे सूचे मेल न पावै साचे सूचे मैल न पावै

गोविंद आखे ईसरे आखे सिद्ध आखे केते कीते बुद्ध आखे दानव आखे देव आखे सुर नर मुंजन सेव केते आखे आखन पाहे केते कह कह उठ उठ जाहे